तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निहचल करता सोई तुध आपे भावै सोई वरतै जी तू आपे करहे सो होई तुध आपे सृष्ट सब उपाई जी तुध आपे सिरज सब गोई जन नानक गुण गावै करते के जी जो सबसे काल जान होई आसा महला चौथा।